0: ചോയോ
1: യേശുലെ തിരിച്ച തിരിച്ച
2: मैं तीन पड़ने
1: मैं
0: मेरे बिल कल तीर्थ